0: हायुंनि बिसिङो पुइला 999 फोननि परिसेबा जेंगिरिउ अबनो हायुंनि बिसिङो पुइला फोननि परिसेबा हिनै सिनि जागै दङ 1960 ख्रिस्ट बिसि दिनै हायसालन बेल्जियम नो बेल्जियम कंगुनो यक्षा हिनै यक्षामानि कक साक्लायो आसिक जरा खनाबे खेलाय थांने बिसिरगो दिनै दि सालो तामु तामु पाथिबि थांका फारिताबो खनालायनो
1: आव फारिखे जों ताबो खुखबारो जिंगा ख्लाइमान रगै ककथासे थानि खनालायनो आव जिंगानो जों जतनो सायमानो छिबोसिनुबो बनो कायनानि हिंखेंके जों अमहाय तेलु थांनाय थायनायै हा काहाम किसा हा सिमुक गोनां साफलजाक अमाय हानायनो गायखे सावो वाय थाम वाय ब्रै आलसुलायै जकामलक सौयै जों हा न' तैयार खालायनो नांनाय तै पद्रिपद जिंगानि बिसिङो जाद्रग नुजागो आबरग ओंखा पुसा नमदर पुसा सतपुतिया यार लं आबनकारी तराई नजदर जयपुर लं सूर्य सका बर्षाकी देसी जात रग नुजागो आबन इयागल हाइब्रिड रगनि बिसिङो नुजागो सुरेखा रोहिणी एनआरजि एच नाइन आबहायरग पद्रिपद जात जिंगा दङ जिंगानो गायनानैखे जों एकर गासेव बिसियापानो जिबानि सिमि नैसे मालखं मुसुक बिखि एबा जाब्रा कसक रुयि रुना नांनाय आलबायना सोखां आलरग गाहामखे बायमानिया गल' जों दाय बायसा पायथाक आल जुलाइमा जारावो नैसे सेर इउरिया दाय नैसे सेर एस एस पि दाय नैसे सेर एम ओ पि साफलै रिमखांखे दायबो जाखगौ गायनानि राइजारा खुंखांखे जों फुट गायब्रै बाय फुट गायथाम केबें गुवार खायै अमाखे हाखर खुरै हारावफोरावखे सोनामै रोना नांनाय कलथाम कलब्रै बोसोलै खिख्लायै रोना नांनाय हाखर खरसाव आबुनि आगल' आसायमा यागल' जों गाहामखौ बोसा फांनायनि आरोगै तै फिसा हामताया अमहाय बोसारनखे फैसा खिबिना नांनाय तै मिटार गायसा गायसा खालायै बेरेम खालायै गलान रुयै गायमांखे तायबो जागौ तामनि बागै हिमालय दैलग दैरग लथावनानि बागै तै जिंगानो जों जार खालायै गायना नांनाय जारा हंखे तायसा बुथायरग बाहायनो नायथां नायथांगौ तै यंसा कुकसारगौसो मानहरिया आबन बिसिंबा न पद्रिपद बेमारि रग नुजागो रन्दि एन्ट्राक्स नुसनि गायसे बेमार दङ आबो बलाय साग सावै उलखे आबलाय समजावै हयि थांगो बायथागो बुफांफानो थैमानो आबन बागानखे जों लिटार गायसे दैयो 2.5 एम एल मेनकजेब एखबा कार्बन डाइजिम न साफलै रोखांखे स्प्रे खालायखेंखे हामानो आबै आगल तेखायसे नुजागो बेमार रं बिसिङो पाउडार मिउल उट होनै आबंखे पैला बोलायनि बिसिङो तै बिसिं साखाव गुफुर गुफुरखे गिदिं गिदिंखे दाग एखोबा मारि नुजागो आबो बाहायनो अलखे बुफां थैना बोखाग थांगौ आबन बागैखे जों सालफेक्स एखोबा सालटेक्स बिथिन स्प्रे खालायना नांनाय तेखायसा नुजागो बुथाय थायमेयागल' बुथाय गोलैयो जों यं फुगै अयं बुतै तै रोखांखे बुथाय र ककै मकै रग ओंगै थांगौ अलखे आबुथाय सगै रगौ थांगौ आबन बागैखे जों मेलानियन एखोबा साइथियन 50 इसि न रुवै आबो बिथिन 2 एम एल खालायै गायसा 1 लिटार साफलै स्प्रे खालायनो नांनाय अमहाय खालाय जों खालायखेंखे खिसासो खलस ओंगानो अमहायखे गाहामखे नायगानि खालायै जिंगानो खालायमानलायखेंखे जों गोबांखे खालायखेथ'